श्रोते हो संतांचे कवी आहे. देव पहायासी गेलो तेथे देवच होऊन ठेलो. बघा, पण ही केवळ ओळी नाही आहे तर संतांच्या अखंड भक्तीचा परमोच्च अनुभव आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई, अनेक या सर्व संतांनी विठ्ठलाची उपासना केवळ मंदिरात उभ्या असलेल्या मूर्तीपुरता केली नाही. त्यांनी विठ्ठलाला प्रत्येक श्वासात, प्रत्येक जीवात आणि प्रत्येक कणाकणात अनुभवलं. भक्ती इतकी निखळ, इतकी निष्काम होती की भक्त आणि भगवंत यांच्यातील भेदच संपला. म्हणूनच त्यांच्या अभंगातून शब्द नाही तर साक्षात विठू माऊलीस बोलते आहे असा अनुभव येतो. प्रत्येक अभंग म्हणजे विठ्ठलाशी झालेला संवाद, प्रत्येक ओवी म्हणजे प्रेमाचा अखंड झरा. चला तर मग ऐकूयात असाच एक अभंग.

प्रार्थना, भूपाळ्या, पहाटेची मंगल गाणी, दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी, रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन.

श्रोते हो, समर्थ रामदास स्वामींना दशक 19वा शिकवण नाम, समाज 6वा बुद्धिवाद निरूपण नाम यामध्ये छान ओवी दिलेली आहे. आणि मुळात हा पूर्ण समासच बुद्धिवादावर आहे. त्यातलीच एक ओवी तुम्हाला ऐकवते. संगतीचे मनुष्य पालटे उत्तम गुण तात्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव. म्हणजे बघा श्रोते हो, मनुष्याच्या बुद्धीचा कल कुठे असतो ना, म्हणजे वाईट साईड गोष्टी म्हणा, खोटं बोलणं म्हणा, सहज आपला बुद्धीचा कल तिथे वळतो. पण एखादी चांगली गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असेल, विकसित करायची असेल, किंवा आपल्या नेहमीच्या जगण्यामध्ये तिचा सहभाग करून घ्यायचा असेल, तर ते मात्र आपल्याला जड होतं. म्हणजे म्हणतात ना, वाईट सवयी या लगेच लागतात, चांगल्या सवयी लागायला खूप वेळ लागतो. पण कसं आहे ना, बऱ्याचदा असं होतं की आपण सहज खोटं बोलून जातो आणि मग म्हणतो इतकं काय त्यात, एवढंच तर खोटं बोललो आणि असंही कोण आहे बघायला, आपल्याला कोण बघणार आहे. हे आपण अगदी सहज बोलून गरज नसलेल्या गोष्टींवरतीही खोटं बोलायला लागतो. पण त्या बोलण्यावरून ना तुम्हाला एक किस्सा सांगते. श्रीकृष्णांचे गुरु म्हणजेच सांदीपणी ऋषी, सांदीपणी ऋषींची पत्नी, त्यांच्या पत्नीने ना श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांना जाताना खायला असे ना थोडे पोहे दिलेले असतात. आणि काय होतं, श्रीकृष्ण आणि सुदामा हे दोघेही चालत असतात आणि जाता जाता पाय वाटेला त्यांना जंगल लागतं. त्या जंगलात ना वाघाच्या डरकाळीचा आवाज यायला लागतो अचानक. सुदामा घाबरून जातो आणि अर्थात श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवंत आहे, पण तरीही आपला सखा, आपला मित्र सुदामा घाबरलाय. तर आपणही जर मनुष्य देहात आहोत किंवा मनुष्य रूपात आहोत, भलेही साक्षात्कार देवाचा असलो, तरीही त्याच्यासाठी का होईना श्रीकृष्णही असं दाखवतात की ते सुद्धा घाबरलेत. आणि मग काय होतं माहिती आहे, त्या वाघाच्या डरकाळीने ना तो वाघ तिथे पोहोचण्याआधीच हे एका सुदामा पटापट लगबगीने ना झाडावर चढतो आणि झाडाच्या टोकावर जाऊन बसतो. मग श्रीकृष्ण देखील घाबरल्याचा आव आणून, किंवा चला बरं सुदामा आपण वरती गेल्या तर आपण पण घाबरलो असं दाखवून, ते सुद्धा सुदामा ज्या टोकावर आहे ना त्याच्या खालच्या लेवलला जाऊन श्रीकृष्ण देखील चढतात. मग वाघ काय खालीच असतो, अर्थात वाघालाही झाडावर थोडंफार चढता येतं, पण त्यावेळेला तो चढलाच नसेल कदाचित. पण वाघ तिथेच डरकाळी फोडतानाचा आवाज येतो. हळूहळू वाघ येतो, तिथे आजूबाजूला बघतो, पण हे काही दिसत नाही. बराच वेळ जातो, बराच वेळ जातो, अगदी तासन तास जातात. आणि तितक्यात काय होतं, सुदामाला भूक लागते. मग सुदामा काय करतो, तर सांदीपणी ऋषींच्या पत्नीने दिलेले ते पोहे जे दोघांसाठी दिलेले असतात ते सुदामा खायला लागतो. खाता खाता त्याला भानच उरत नाही की हे आपल्यासोबत श्रीकृष्णांना देखील दिले होते. आणि काय होतं, तितक्यात सुदामा खात असतानाचा आवाज येतो. मग खाली उतरल्यानंतर वाघ काय निघून जातो, हे काय बरं खाली येत नाही आहेत किंवा इथे कोणी दिसत नाही आहेत म्हणून तो निघून जातो. श्रीकृष्ण त्याला विचारतात, सुदामा काय बरं आवाज कसला येत होता. सुदामा म्हणे, नाही नाही काही नाही, ते थंडी वाजत होती ना, थंडीत कुडकुडत होतो म्हणून ना दात वाजत होते. असं सुदामा पटकन खोटं बोलून मोकळा होतो. म्हणजे बघा ना, सांगायचं तात्पर्य काय, सुदामाला पण भूक लागलेली असते, पण सुदामा त्यावेळेस खोटं बोलतो. आणि म्हणतात ना 18 विश्वे दारिद्र्य. तुम्हाला सुदामा श्रीकृष्णांकडे भेटीला जाताना मुठभर पोळे किंवा ते त्याच्याकडे जे आहे ते घेऊन जातो, ही गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. पण म्हणतात ना 18 विश्वे दारिद्र्य. आता अर्थात श्रीकृष्णांना खरं सांगितलं असतं तर ते काही रागवले असते का, पण नाही ना. मग सुदामाला ना नंतर जाणीव होते की आपण तसं खोटं वागलो, खोटं बोललो, इतकं लहानपणापासून आपण ज्याच्यासोबत वाढलो, रेंगाळलो किंवा सगळ्या गोष्टी झाल्या, त्या साक्षात भगवंतासोबत आपण खोटं बोललो. आणि तेव्हा जाऊन मग सुदामा श्रीकृष्णांकडे, सुदामा आणि श्रीकृष्णाची जी भेट होते तेव्हा पोहे घेऊन जातात. आणि त्यानंतरच मग ती चूक मान्य झाल्यानंतर किंवा ती जाणीव झाल्यानंतर श्रीकृष्ण सुदामाची अख्खी सोन्याची नगरी बनवतात. श्रोते हो, सांगायचा उद्देश हाच आहे, सांगायचं तात्पर्य हेच आहे की सुदामा फक्त भूक लागलेली म्हणून थोडंसं खोटं बोलला हो. आपण तर सर्रास दैनंदिन जीवनात कितीतरी खोटं बोलत असतो, काय हरकत आहे ना. थोडंसं कोणाला तरी दुःख वाटेल किंवा आपल्याला कोणाचं तरी काहीतरी ऐकावं लागेल, पण सगळं खरंच बोलायला हरकत काय आहे. म्हणजे निदान आपण तसा प्रयत्न तरी करू, आपण चालत्या बोलत्या गोष्टींमध्ये अगदी कुठे पोचलो असं म्हणालो आणि आपल्याला उशीर झाला तरीही आपण सांगतो नाही नाही नाही इथेच पोचलो.
पण बघा, सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपण अवॉइड करूया खोटं बोलायला, किंवा आता या गोष्टीतून हा असाच तात्पर्य घेऊया की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.

श्रोतेहो, आपण आता वंदन कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो आहोत आणि आपण पुन्हा भेटणार आहोत 6 वाजता रेनबो फंडेला. तोपर्यंत कुठेही जायचं नाही, ऐकत राहायचं 107.1 MHz. मी तुमची रेडिओ सखी मानसी सावंत. श्रोतेहो, आज शुक्रवार आहे आणि बऱ्याच श्रोत्यांचे असे मेसेजेस होते की देवीची गाणी नाही लावली, पण हो मी तुमची उत्कंठा फार ताणणार नाही आहे. तर आत्ता आपण वंदन या कार्यक्रमाचा शेवट लागोपाठ देवीची गाणी लावून करणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतः आनंदी रहा आणि सर्वांना आनंदी ठेवा.

0: Rashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण परवाच भेटलो पण आज पुन्हा भेटलोय. आशा करते की तुम्ही सगळे उत्तम असाल आणि आनंदी असाल. तर आज आपण एका गाण्यानंतर तुम्हाला हळूहळू उलगडेल की आज नक्की काय आहे, कोणासाठी खास दिवस आहे, कोणाचा वाढदिवस आहे. किंवा तोपर्यंत मस्त रहा आणि ऐका 107.1 MHz वर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी.

श्रोते हो, आज आहे 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट म्हणजेच अर्थात एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस. आज आपण पहिल्या भागात स्वामीनाथनांबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. तर स्वामीनाथन यांची भारतातील महान कृषी शास्त्रज्ञ म्हणून गणना केली जाते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच 60च्या दशकात भारतात हरित क्रांती यशस्वी झाली होती. एम एस स्वामीनाथन यांनी आपल्या देशाला दुष्काळातून बाहेर काढण्यात आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अगदी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तुम्हाला माहिती

स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव काय आहे? तर मनकोंबू सांब शिवन स्वामीनाथन. आणि अर्थात यांचा जन्म झाला होता 7 ऑगस्ट 1925 रोजी तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे. त्यांनीच गव्हाचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले आणि त्यांनी त्या काळात केलेल्या कामामुळे शाश्वत विकासालाही चालना मिळाली होती. आता तुम्ही ऐकलंच असेल, एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचं जनक मानलं जातं. पण ते का बरं मानलं जात असेल, तर ते आपण बोलणारच आहोत. पण तोपर्यंत ऐकूयात हे गाणं.

0: श्रोते हो, आपण खूप गप्पा तर मारणार आहोत, पण तत्पूर्वी आपण आता जाणून घेऊयात हवामान वृत्त. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस होता. कमाल तापमान कुलाबा येथे 30 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 31 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 25 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 89%, तसेच पर्जन्य प्रमाण सांताक्रूज येथे 1.6 मिलीलिटर तर कुलाबा येथे 5.0 मिलीलिटर. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासात हवामानाचा अंदाज. सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहील. शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सोमालिया किनारपट्टीलगत तसेच पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या बहुतांश भागात, दक्षिण पश्चिम अरबी समुद्राच्या काही भागात, पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, उत्तर अरबी समुद्राच्या काही भागात, तर लक्षद्वीप परिसरात, लगतच्या सागरी क्षेत्रात तसेच कोमोरीन परिसराच्या काही भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने, झोतांसह ताशी 65 किलोमीटरपर्यंत वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छीमारांनी या समुद्री भागात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.
1: फेसबुक निस्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्युझिकल साथ, रियल

तर श्रोते हो, हरित क्रांतीचे जनक असं स्वामीनाथन यांना म्हणतात, कारण भारतातील महान कृषी शास्त्रज्ञ म्हणून गणना केली जाते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे 60 भारतात हरित क्रांती यशस्वी झाली. म्हणूनच स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लोकांना सशक्त करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शेतकऱ्यांना चांगले आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळाले पाहिजे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून स्वामीनाथन यांनी आपली वाटचाल सुरू केली. देशातील शेतकरी जर का सुधारला तर आपला देश समृद्ध होऊन अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सुरुवातीला स्वामीनाथन यांनी वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास सुरू केला, पण नंतर त्यांना शेतीची आवड निर्माण झाली आणि मग काही क्षेत्र त्यांना सोडावे लागले. त्यांच्याबद्दल आणखी जाणूनच घेणार आहोत, तोपर्यंत ऐकूयात हे पुढील गाणं.

श्रोते हो, स्वामीनाथन यांनी ना या कृषी क्षेत्रात येण्याआधी वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास सुरू केला, पण नंतर त्यांना शेतीची आवड एवढी निर्माण झाली की त्यांनी तो अभ्यास कंटिन्यू ठेवलाच नाही. आणि इतकंच नाही तर अथक प्रयत्न, वर्षानुवर्ष मेहनत घेऊन अनेक विद्यार्थी, लाखो विद्यार्थी यू पी एस सी एक्झामसाठी तयारी करतात, रात्र जागवतात. अशी यू पी एस सी देखील, हिची देखील तयारी त्यांनी केली आणि ते त्यासाठी सिलेक्टही झाले होते. तर क्लास वन ऑफिसर अर्थात आय पी एसची त्यांना मिळालेली पदवी, आय पी एसचं त्यांना मिळालेलं डेझिग्नेशन देखील त्यांनी या कृषीच्या क्षेत्रासाठी सोडलं. आणि स्वामीनाथन एकदा म्हणाले होते की द वर्ल्ड इम्पॉसिबल एक्झिस्ट मेनली इन आर माइंड्स अँड दॅट गिव द रिक्वेस्ट विल द एफर्ट ग्रेट टास्क कॅन बी अकॉम्प्लिश. याचा अर्थ असा होतो की अशक्य हा शब्द प्रामुख्याने फक्त आपल्या मनात असतो, पण जर तुम्ही तुमच्या कृतीत इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असली तर तुम्हाला मोठी कामे पूर्ण करता येतात. म्हणजे आता स्वामीनाथन यांच्याकडून हे शिकण्यासारखीच गोष्ट आहे. खरं तर सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण स्वामीनाथन यांनी जो आपल्यासाठी, स्वतःसाठी जो निर्णय घेतला अगदी आत्मविश्वासाने, अनेक क्षेत्रांमध्ये चांगली कारकीर्द असूनसुद्धा त्यांनी कृषी क्षेत्रातच पुढे जाण्याचा निर्णय घेतला, ही खरंच किती अभिमानास्पद आणि मोठी गोष्ट आहे. श्रोते हो, तुम्ही स्वतःच विचार करा की अनेकदा आपल्या आपल्यासाठीच, आपल्या स्वतःसाठी देखील आपल्याला निर्णय घेता येत नाही. आपण बरेच विचार करतो किंवा आपण स्वतःबद्दलच खूप अपराधासारखं फील करत असतो की मी आता एवढं केलं, याच्यानंतर पुढे होईल की नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर आपल्याला डाऊट असतो, आपण असं त्याला म्हणतो की सेल्फ डाऊट. स्वतःवरच आपल्याला संशय असतो की माझं होईल का, की मी हे करतोय, मी फील्ड चेंज करतोय. तर श्रोते हो, इतकंच सांगेन की आपल्याकडे आत्मविश्वास असेल, आपली इच्छा असेल, आपल्याकडे जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही आहे. तर आणखी स्वामीनाथन यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, तोपर्यंत ऐकूयात हे गाणं.

श्रोते हो, या जीवन आपले सार्थ करणारे आपल्या प्रत्येकालाच आपलं जीवन खरंच सार्थ करायचं आहे. पण आत्ताच याच्यावरून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आपण लहान मुलांना बऱ्याचदा सांगत असतो की पंख उघडा, घ्या भरारी, किंवा असं की आत्मविश्वासाने जगा, काय वाटेल ते करा. पण कुठेतरी तुम्हालाही असं जाणवतं का की आपण काही वयाच्या आकड्यानंतर पुढे गेलो की थोडेसे घाबरायला लागतो, किंवा मग आपण स्वतःबद्दल काही निर्णय घेत नाही, आपल्याला असं वाटतं नको आता कुठे, हे काय वय आहे का. पण मला असं वाटतं काय हरकत आहे ना, आपणही आपल्याला आपल्याला वाटतंय त्या वयामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला, म्हणजे पुढे जाऊन काही वर्षांनी पश्चाताप होण्यापेक्षा किंवा मनात ती खंत राहण्यापेक्षा अरे हे मी थोडं आधी केलं असतं तर, किंवा हे मी तेव्हा हा निर्णय घेतला असता तर. बघा तुम्हाला काय वाटतं एकदा विचार करून बघा. तोपर्यंत आपण ऐकूया एक छान बालगीत.

श्रोते हो, मग ठरवलं ना घ्यायची ना भरारी. श्रोते हो, स्वामीनाथन यांनी ना 60व्या दशकात म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे 18 वर्षांनी अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय घट होत होती आणि सोबतच देशात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली होती. पण अशा स्थितीतच भारतासारख्या विशाल देशाला दुष्काळापासून वाचवण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून स्वामीनाथन यांनी अशा अवघड परिस्थितीतही भारताला या समस्येतून मुक्त करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. स्वामीनाथन हे आपल्या देशातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी प्रथम गव्हाचे अधिक उत्पन्न देणारे वाण शोधून काढले आणि त्या वाणांची शेतकऱ्यांना ओळख करून दिली.

श्रोतेहो, स्वामीनाथन यांनी अनेक महत्वाची कार्य केली, अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या खरं तर समाजासाठी. आणि म्हणतात ना की आपल्यावरती ऋण असतं समाजाचं, आई वडिलांचं, इतरांचं, तर त्यातलं हे समाजाचं ऋण आहे ना, ते आपल्याला देखील अगदी सूक्ष्मातून का होईना आपल्या छोट्याशा योगदानाने प्रत्येकालाच फेडता आलं पाहिजे. खरं तर आपण ते कधीच फेडू शकत नाही, पण तरीसुद्धा आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तर 1960 दशकात भारत प्रचंड दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता, त्यावेळी एम एस स्वामीनाथन यांनी मगाशी म्हणाले तसे नॉर्मल बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने गव्हाचे HYV बियाणे विकसित केलं. स्वामीनाथन यांच्या टीमने विकसित केलेल्या बीजांमुळेच भारतात हरित क्रांती झाली आणि याच गोष्टींमुळे स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. इतकंच नाही तर प्राणीशास्त्र आणि कृषी विज्ञान या दोन्ही विषयात पदवी प्राप्त केली. त्याशिवाय त्यांच्याकडे 50 अधिक सन्मानित अशा डॉक्टरेट पदव्या आहेत बरं का. भारत सरकारने 1967 आणि 1972 त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले. 1943 बंगालचा दुष्काळ आणि देशात अन्नाची कमतरता जाणवल्यानंतर स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला होता. बटाटा, तांदूळ, गहू, ताग इत्यादींवरील संशोधनाचे श्रेय त्यांना मिळाले. स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक 1972 ते 1979 आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था 1982 ते 1988 म्हणून काम केलं. पुढे ते कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव राहिले होते आणि 1986 स्वामीनाथन यांना अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आणि 1988 एम एस स्वामीनाथन हे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्ष झाले. इतकंच नाही तर 1999 टाइम मासिकने एम एस 20 शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीतील स्वामीनाथन यांचा महत्वाचा समावेश होतो. श्रोते हो, तर बरंच काही आपण स्वामीनाथन यांच्याबद्दल ऐकलं आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत. श्रोते हो, आपण आत्ता शेताची गाणी ऐकली आणि बऱ्याच गोष्टी, राजा सर्जा, तर कोणाकोणाला गावची आठवण आली? म्हणजे बरेच जणांचे मेसेजेस आलेले आहेत की ही गाणी ऐकून गावची आठवण आली. तर काय वाटतं, आपण आता या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटाला वळण्याआधी थोडी गावची झलक घेऊयात, थोडा आपण पण फेरफटका मारून येऊयात, नाहीतर कुठे आपल्याला वेळ मिळतो ना या नोकरी कामातून. चला तर मग.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम हा कार्यक्रम. लेखन आणि निवेदन स्वाती बापट, सादर करते गुरुनाथ तिरवणकर.

आत्ताच्या काळात शिक्षणाला माणसाच्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थान आहे. सुशिक्षित माणसाला प्रगतीच्या आणखीन वाटा सापडायला लागतात. माणूस आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणा ना कुणाकडून तरी काही ना काहीतरी शिकतच असतो. त्याचं प्राथमिक शिक्षण सुरू होतं ते घरापासून व शाळेपासून. घरातले आई वडील, आजी आजोबा, इतर मोठी माणसं यांच्याकडून चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगली जीवनपद्धती यांचे धडे गिरवत असतो. तर पुढे शाळा महाविद्यालयात जाऊन शास्त्रशुद्ध शिक्षण

श्रोते हो, क्षमस्व, कार्यक्रम थोडा लवकर लावण्यात आला. आपण हा कार्यक्रम 7 वाजता ऐकणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत्रा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

श्रोते हो, एक गाणं ऐकल्यानंतर ना खरंच आता मला माझ्या सुद्धा गावाची आठवण आली. म्हणजे मी सुद्धा कोकणातलीच आहे आणि याच्याहून जास्त माझा मोह आवरत नाही आहे या गोष्टीसाठी, कारण आपण ना लहानपणापासून अनेक कविता आणि त्या आत्तापर्यंतही आपल्या पाठ असतात ज्या आपण शाळेत शिकलेलो आहोत. त्यातलीच एक कविता आठवते का तुम्हाला कोकण म्हणून? तर ती कविता मी आता तुमच्यासमोर सादर करते. चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ, तेथील हिरवी गंमत जम्मत डोळे भरूनी पाहू. लाल लाल ही माती, इथले डोंगर हिरवे हिरवे, डोईवरती आकाशाने रंग पसरले वरवे. मासोळ्यांचे सूर पाहण्या होडीमधूनही जाऊ, चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ. वनबांबूंचे रान काजूचे अन आंब्याची राई, नारळ जांभूळ फणस गोड हा मेवा देऊन जाई. झावळ्यातून माडांचारे चंद्र पसरतो बाहू, चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ. चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ.

आत्ताच्या काळात शिक्षणाला माणसाच्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थान आहे. सुशिक्षित माणसाला प्रगतीच्या आणखीन वाटा सापडायला लागतात. माणूस आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणा ना कुणाकडून तरी काही ना काहीतरी शिकतच असतो. त्याचं प्राथमिक शिक्षण सुरू होतं ते घरापासून व शाळेपासून. घरातले आई वडील, आजी आजोबा, इतर मोठी माणसं यांच्याकडून चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगली जीवनपद्धती यांचे धडे गिरवत असतो. तर पुढे शाळा महाविद्यालयात जाऊन शास्त्रशुद्ध शिक्षण घेत असतो. या शिक्षणाचं महत्त्व सांगताना कोणी एक सुभाषितकार म्हणतो,

जे आपल्या मुलाला शिकवत नाहीत त्याची आई आणि वडील हे खरोखर त्याचे शत्रूच मानले पाहिजेत. शत्रू कायमच आपल्याला दगा फटका व्हावा, आपलं नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे आपल्या मुलाला अशिक्षित ठेवणारे आई वडील, त्याला चांगले विचार योग्य संस्कार न देणारे पालक हे त्या मुलासाठी घातकच ठरतात. असं अशिक्षित मूल समाजामध्ये वावरताना इतरांकडून निर्बुद्ध म्हणून हिणवलं जातं. हंसांच्या सभेमध्ये एखादा बगळा येऊन बसला तर त्याला ज्याप्रमाणे स्वतःचीही लाज वाटेल आणि इतर हंससुद्धा त्याची उपेक्षा करतील, तशी परिस्थिती या अशिक्षित मुलाची समाजामध्ये होत असते. बगळा आणि हंस हे दोघेही दिसायला पांढरेशुभ्र असले तरी त्या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो, तो म्हणजे नीर क्षीर विवेकाचा. दूध आणि पाणी एकत्र केलं असता त्यातून फक्त दुधासारखी सत्वयुक्त गोष्ट स्वीकारून अनावश्यक गोष्ट टाकून देण्याची वृत्ती म्हणजे निरक्षीर विवेक. विवेक म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टींची पारख असणं, त्यातला फरक ओळखता येणं. या विवेकबुद्धीमुळेच पक्षीसृष्टीत हंसाला बगळ्यापेक्षा वरचं स्थान आहे. समाजातली अशिक्षित व्यक्ती ही इतरांबरोबर राहत जरी असली तरीसुद्धा वैचारिक पातळीवर ही व्यक्ती सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित लोकांशी बरोबरी करू शकत नाही. अशावेळी समाजाकडून या अशिक्षित व्यक्तीचा धिक्कार केला जातो आणि ती व्यक्तीसुद्धा आयुष्यभर अपराधीपणाची भावना घेऊन जगत असते. हे टाळण्याकरता प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर चांगले विचार चांगले संस्कार केले पाहिजेत, त्याला आवश्यक ते शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं पाहिजे.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क।

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: श्रोतेहो, ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि मी आहे तुमची रेडिओ सखी RJ मानसी सावंत.

0: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागं. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोबरधन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले,
1: भारत की जो नेचुरल गॅस का कंजम्पशन है उसमें करीब 50% इम्पोर्ट करना पड़ता है और हम सब जानते हैं कि किस तरह से जियो पोलिटिकल डेवलपमेंट से भारत में एक वल्नरेबिलिटी आ जाती है. सो हाउ टू रिड्यूस दिस डिपेंडेंस इज द ऑब्जेक्टिव. और इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सकें, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सके और उससे गैस बना सके तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड.
0: गोबरधन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकात अर्थव्यवस्थेला मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करसवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 हून अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वेव्स 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमा

नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1,00,000 हून अधिक

0: नारायण रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्तदान करणार आहेत. नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. डोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्यविश्वानं एक संवेदनशील, अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, काही माणसं ना काळाच्याही पुढे जाऊन जगतात आणि अमर असतात, सदैव जिवंत असतात. त्यांनी लिहिलेले शब्द दशकानुदशके लोकांच्या मनात घर करून राहतात आणि जगभरात त्याची ख्याती बोलत असते आणि जगभर ती ख्याती वावरत असते. असंच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. कवी, साहित्यिक, संगीतकार, चित्रकार अशा अनेक भूमिकांचे ते नायक. आज 7 ऑगस्ट भारतीय साहित्य विश्वातील एक तेजस्वी पर्व आपल्या स्मरणात सहज येतं, कारण आज आहे त्यांची पुण्यतिथी.

श्रोते हो, गीतांजली लिहिणारे, शांतिनिकेतन सुरू करणारे आणि आपल्या जनगण मन या राष्ट्रगीताचे कवी म्हणजे अर्थात रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 6 मे 1861 साली कलकत्ता भारतातील पहिल्या दर्जाचे कवी आणि कथाकार ज्यांनी आपल्या साहित्याचा दरवळ संपूर्ण जगभरात पसरवला. रवींद्रनाथांचे घराणे अवघ्या बंगालमध्ये लक्ष्मी आणि सरस्वतीचे माहेरघर म्हणून विख्यात होते. वडिलांचे नाव देवेंद्रनाथ, त्यांची आई लहानपणीच वारली आणि वडिलांनी संन्यासाश्रम स्वीकारला, त्यामुळे त्यांची जबाबदारी ही घरच्या नोकर चाकरवर येऊन पडली. त्यांना शाळा कधी आवडलीच नव्हती. घराच्या गच्चीवर उभं राहून तासन तास आजूबाजूचा परिसर पाहणं हा त्यांचा छंद होता. कदाचित त्यावेळेलाच त्यांची प्रतिभा जागृत झाली असेल. आणि याशिवाय वडिलांसोबत हिमालयात फिरणं हा त्यांचा खूप आवडता छंद होता. तसं रवींद्रनाथांचं शिक्षण हे फार थोडंच झालं. वनारानातून फिरता फिरता जे ज्ञान त्यांनी सृष्टीमातेकडून घेतलं तेच त्यांना अखेरपर्यंत उपयोगी पडलं आणि वयाच्या 14 वर्ष पूर्ण होण्याआधीच लिहिण्याचा छंद त्यांना लागला. लहान वयातच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली, मात्र हे छोटे रवींद्र जगन्मान्य कवी होतील असे कोणालाही वाटलं नव्हतं. बघा ना, काय सुंदर होतं ना. म्हणजे बालपणात त्यांचा स्ट्रगलही होता काही गोष्टी स्वीकारण्याची, अगदी लहानपणीच स्वीकारण्याची त्यांच्यात हिंमतही होती, पण तरीही त्यांचा छंद ते जोपासत होते, त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. चला तर मग ऐकूयात आता पुढचं गाणं.

श्रोते हो, खरं तर आई बाबा असताना देखील मला तरी असं वाटतं की आपण बऱ्याचदा कमी पडतो ना, म्हणजे ते जेव्हा आपल्याला संस्कार देत असतात, काही शिकवत असतात, किंवा इवन शिक्षकही आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात, तरीही आपण कमी पडतो त्यांची शिक्षण घ्यायला किंवा त्यांचे संस्कार घ्यायला. आणि मग चुकून कदाचित आपल्याकडून एखादी चूक झालीच अगदी नकळतपणे, तरीही कधीतरी का होईना आईबाबांकडून आपल्याला असं एक वाक्य ऐकायला मिळतं ज्याच्यामुळे ना आपलं आणि ते वाक्य बोलताना त्यांचं स्वतःचंही हृदय तुटतं. ते वाक्य म्हणजे कदाचित मी तुमच्यावर संस्कार करायला विसरलो आहे किंवा कमी पडलो आहे. पण बघा ना, रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यात इतका दुःखाचा डोंगर महासागर कोसळला असताना बालपणातही तरीही त्यांच्यावर इतके उत्तम संस्कार झाले आणि त्यांनी इतकी जगप्रसिद्ध कार्य केले जे आपल्या सगळ्यांचे ते आता आदर्श आहेत. श्रोत्या, टागोरांचा ना एक किस्सा आहे बालपणीतला, म्हणजे खरं तर याच्या आधी सांगितलेला किस्सा आणि हा सुद्धा टागोरांच्या बालपणातील गोष्टी यातला लेखन केलेलं आहे शशिकला अभ्यंकर यांनी. तर त्यांनी असं लिहिलं आहे की टागोर शाळा चुकवण्यासाठी ना नाना युक्त्या लढवायचे, आपले बूट पाण्यात भिजवायचे आणि पायात घालायचे. म्हणजे बघा, त्यांना आता शाळाच आवडायची नाही, त्याच्यामुळे कंटाळा तर येणार, मग कसा तरी आपण मखरा मारायचा आणि शाळेला दांड्या मारायच्या असा त्यांचा हेतू असायचा. पण बरं, आता आपले बूट पाण्यात भिजवायचे आणि पायात घालायचे ह्याच्यामागे काय असेल? तर याच्यामागे त्यांचा हाच हेतू असायचा की भिजलेले बूट घालून आजारी पडावं आणि शाळा चुकावी. पण बघा ना, स्वयं अभ्यासाची त्यांना सवय लागली होती. शाळा चुकवली तरी स्वयं अभ्यास त्यांचा सुरूच असायचा आणि

घरी बसून तासन तास ते अनेक विषयांवर चिंतन करत असायचे. शाळा नकोशी वाटणाऱ्या रवींना इतर गोष्टीत मात्र खूप उत्साह होता. एकदा काय झालं, अंगणातल्या बागेत कोपऱ्यात सीताफळाचं बी पेरून ठेवलं होतं त्यांनी. त्यांना वाटलं लवकरच सीताफळाचं झाड उगवेल आणि छान छान गोड गोड फळं त्याला येतील. मात्र एके दिवशी काय होतं, दगडांच्या ढिगाखाली बी गाडली जाते आणि मग काय, टागोरांना खूप दुःख होतं. अहो इतकंच नाही तर टागोरांना ना निरनिराळ्या वस्तूंचा संग्रह करायला खूप आवडायचा. म्हणजे काय तर त्या वस्तू ज्या आपण खिशात घेऊन फिरणं किंवा त्या कलेक्ट करणं, त्यांचं संकलन करणं, एखादं काहीतरी छान अँटिक काहीतरी मिळालं तर ते लगेचच आपल्या खिशात ठेवायचे. एके दिवशी काय होतं, आता त्यांची ही सवय लागलेली असायची ना, काही छान मिळालं नवीन मिळालं तर ते खिशात टाकायचं. एकदा काय होतं, शिंपी काकांनी त्यांच्या शिवलेल्या कपड्यांमध्ये खिसा बनवायला किंवा तो खिसा ठेवायला, ती जागा ठेवायलाच ते विसरले. पण या गोष्टीवरून सुद्धा रवींद्रनाथ टागोर रडू लागले होते. म्हणजे बघा ना, इतके अभ्यासू आणि इतके विद्वान असून सुद्धा काय खोडकरपणा होता त्यांच्या अंगात. आता बघा, तुम्हालाही तुमच्या कोणकोणत्या बालपणातल्या गोष्टी आठवत आहेत, तोपर्यंत ऐकूयात हे पुढील गीत.

श्रोतेहो, मग कोणाकोणाला आपल्या बालपणीतल्या आठवणी आठवल्या किंवा अशा काहीतरी गोष्टी आठवल्या ज्याने आपण पुन्हा एकदा तिथे गेला? श्रोतेहो, जगभरात असंख्य कवी आपल्या भावना शब्दात गुंफत असतात. काही कविता लाखो हृदयांपर्यंत पोचतात, तर काही एखाद्या वहीच्या पानात किंवा पुस्तकाच्या कपाटातच कायमच्या दडून राहतात. अशाच कवितांना जगभर ओळख मिळवून देणारा एक अद्वितीय काव्यसंग्रह म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली. हा काव्यग्रंथ मूळ बंगाली भाषेत लिहिलेला आणि या काव्यसंग्रहाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद देखील झाला आणि त्याच गीतांजलीसाठी त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिकही मिळाले. आता अशीच एक कवितेशी जोडलेली रंजक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी ऐकूयात एक छान गाणं.

श्रोते हो, तर अशा अनेक गोष्टी रवींद्रनाथ टागोर यांच्या होत्या. म्हणजे बघा ना, खरंच इतकं स्वतःला कंट्रोल ठेवणं किंवा इतक्या मोठमोठ्या गोष्टी करणं हे खरंच सहज शक्य आहे का? तुम्ही स्वतःच विचार करा. पण तरीही त्यांची ख्याती आता जगभर पसरलेली आहे. आणि तुम्हाला म्हणाले ना की त्यांनी, त्यांचा एक किस्सा होता तो मी तुम्हाला सांगते. काय झालं, गीतांजली जगभर पोहोचण्यामागे ना एक योगायोग दडलेला होता. असं म्हणतात की वयाच्या 51व्या वर्षी रवींद्रनाथ टागोर आपल्या मुलासोबत इंग्लंडला निघाले होते. समुद्र प्रवासात वेळ कसा घालवायचा या साध्याशा विचाराने कोणताही मोठा हेतू मनात न ठेवता किंवा कोणतीही अपेक्षा न करता ते एका गीतांजलीतील काही

कवितांचं इंग्रजी भाषांतर छोट्याशा वहीत हाताने लिहायला सुरुवात करत होते आणि त्यांनी कंटाळा येतोय किंवा कसा वेळ घालवायचा यासाठी सुरुवात केली खरी. पण नंतर गंमत अशी झाली की लंडनला पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या मुलाकडून ती वही असलेली सुटकेस चुकून तिथेच राहिली. पण ही ऐतिहासिक कृती सुटकेसमध्ये बंद राहण्यासाठी नव्हतीच मुळात. काय झालं, योगा योगाने दुसऱ्याच दिवशी ती सुटकेस टागोरांकडे परत आली आणि यानंतर टागोरांचा इंग्रजी मित्र जो चित्रकार होता विल्यम ब्रोथेनस्टाईन यांनी ते भाषांतर वाचलं आणि ते इतके भारावून गेले की त्यांनी ते सुप्रसिद्ध कवी W.B. Yeats यांच्याकडे दिली. येट्स यांनी ती वही वाचली त्या गीतांजलीच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावना स्वतःच लिहिली आणि इतकंच नाही तर 1992 तिचं प्रकाशन झालं. आणि मग काय, पुढे हाच काव्यसंग्रह जगभर गाजला आणि 1993 त्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. खरंच कधीकधी एका साध्या योगायोगातून ही इतिहास घडू शकतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे हे आहे. त्यांच्या मनात कल्पनाही नव्हती की आपण असं काहीतरी अनुवाद करू किंवा इंग्रजीमध्ये भाषांतर करू आणि ते एका प्रकारचा तो इतिहास घडेल किंवा इतकं ते जगभर पोहोचेल आणि त्याला एक नोबल पारितोषिक मिळेल. म्हणून श्रोतेव असं वाटतं की आपण जी काही कृती करतो आहोत तिच्याकडे फार अपेक्षा न ठेवता किंवा फार मोठमोठ्या म्हणतात ना मोठमोठ्या गोष्टींची अभिलाषा न ठेवता निस्वार्थपणे आपलं कर्म करत राहायचं, मग भगवंताला जे आपल्याला फळ द्यायचं आहे ते मिळणारच आहे, नाही का?

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: लॉर्ड सँडहर्स्ट 1895 ते 1900 दरम्यान मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांनी मुंबई प्रांताची सूत्र हातात घेतली तेव्हा मुंबई शहरात गिरणी उद्योग ऐन भरात आला होता. गिरण्या आणि त्यांच्यावर आधारित इतर उद्योगधंद्यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या आणि त्यामुळे देशभरातले लोक मुंबईत येऊन स्थायिक व्हायला लागले होते. तेव्हाच्या मुंबई शहराची व्याप्ती भायखळा माझगावपर्यंतच मर्यादित होती आणि त्याच मर्यादित जागेत लोकांची वस्ती वाढायला लागली होती. त्यामुळे जागा मिळेल तिथं झोपड्या उभ्या करून

0: लोक राहायला लागले होते. झोपड्यांची दाटी, अरुंद गल्ल्या, त्यातूनच वाहणारं सांडपाणी यामुळे रोगराईला आमंत्रण मिळालं होतं. ताप, अतिसार हे तर तेव्हाच्या मुंबईच्या पाचवीलाच पुजलेले आजार होते. पण त्यांचा स्फोट झाला तो 1896 साली आलेल्या प्लेगच्या साथीनं.
1: लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून सूत्र हाती घेतली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईत प्लेगचा प्रादुर्भाव झाला. प्लेगचा पहिला रुग्ण भायखळाजवळच्या मांडवी भागात 23 सप्टेंबर 1896 रोजी सापडला. त्याच्या पुढच्या 2 महिन्यात मुंबईत प्लेगची साथ झपाट्यानं पसरत गेली आणि मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडायला लागले. दर आठवड्याला मुंबईत अंदाजे 1900 लोक प्लेगला बळी पडत होते. अलीकडेच येऊन गेलेल्या COVID-19 सारखीच परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती. एकंदर गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश प्रशासनानं 2 प्रकारचे उपाय योजण्याचं ठरवलं. त्यातला पहिला म्हणजे ह्या रोगावर वैद्यकीय उपाययोजना शोधणं आणि दुसरा म्हणजे हा रोग ज्या अस्वच्छतेमुळे निर्माण झाला होता तिचं निराकरण करणं.
0: वैद्यकीय उपाययोजना शोधण्यासाठी आणि राबवण्यासाठी वैद्यकीय पथक कामाला लागलं. अस्वच्छता निर्मूलनासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या पुढाकारानं एपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897 म्हणजेच 1897 साथरोग नियंत्रण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्याअंतर्गत प्लेगचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी प्रशासनाला व्यापक अधिकार देण्यात आले. COVID-19 नियंत्रणासाठीही याच कायद्याचा वापर करण्यात आला होता.
1: मुंबई शहरातल्या अस्वच्छता निर्मूलनासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. दाटीवाटीच्या गलिच्छ वस्त्या हटवून त्या जागी मोठी हवेशीर निवासस्थानं, रुंद गल्ल्या आणि रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सोयी करण्यासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी 1898 बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने नंतर मुंबई शहराचा कायापालट केला.
0: 1899 साली या ट्रस्टनं बेलासिस रोडवर म्हणजेच आजच्या जहांगीर बोमन बेहराम मार्गावर बांधायला घेतलेल्या पहिल्या BIT चाळीचा पायाभरणी समारंभ लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते करण्यात आला होता. या प्रसंगी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी जी सिमेंट लिंपायची चांदीची थापी वापरली होती ती भायखळ्याच्या भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयात आजही पाहायला मिळते. नंतरच्या काळात ट्रस्टतर्फे अशा अनेक चाळी बांधण्यात आल्या. आज या चाळींना आपण BIT चाळी म्हणून ओळखतो. भायखळा लालबागच्या चाळी आणि पुढं दादर माटुंग्यापर्यंत योजनाबद्ध पद्धतीनं बांधलेल्या हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, 5 गार्डन अशा उच्चभ्रू वसाहती दिसतात. त्यांच्या उभारणीची सुरुवात लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या काळात त्यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून झालेली आहे.
1: 1900 लॉर्ड सँडहर्स्ट यांनी गव्हर्नर पदाची सूत्र खाली ठेवल्यानंतर 18 डिसेंबर 1902 रोजी शिल्पकार जॉर्ज एडवर्ड वेड यांनी घडवलेला लॉर्ड सँडहर्स्ट यांचा संगमरवरी पुतळा ओव्हल मैदानाच्या वायव्य कोपऱ्यावर उभारण्यात आला. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या पुतळ्यासाठीही मुंबईकर नागरिकांनी वर्गणी जमा केली होती.
0: इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बांधल्या गेलेल्या मोठ्या रस्त्याला लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सँडहर्स्ट रोड असं नाव देण्यात आलं. या पश्चिम किनाऱ्यावरच्या गिरगाव चौपाटीपासून सुरू होऊन थेट पूर्व किनाऱ्यावरच्या भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणाऱ्या लांब रुंद रस्त्याने कोंदटलेल्या मुंबई शहरात वायुविजनाची चोख व्यवस्था केली होती. या रस्त्याचं आजचं नाव सरदार वल्लभभाई पटेल मार्ग असं आहे. सँडहर्स्ट रोड या नावाचं हार्बर मार्गावरचं रेल्वे स्टेशनही मुंबईत आहे.
1: मुंबई शहरातल्या इतर सर्व ब्रिटिश पुतळ्यांप्रमाणे हा पुतळाही ऑगस्ट 1965 संग्रहालयात हलवण्यात आला. ह्या पुतळ्याची चर्चगेट स्ट्रीटवरची मूळ जागा सध्या रिकामी आहे.
0: भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या परिसरात एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू यांचाही एक पुतळा दिसतो. एडविन मॉन्टेग्यू हे इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज

0: च्या काळात इंग्लंडमधून ब्रिटिश भारताचा कारभार पाहणारे भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते. ते विचाराने उदारमतवादी आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल आस्था बाळगणारे अधिकारी होते.
1: 1924 साली झालेल्या त्यांच्या मृत्यू पश्चात 14 मे 1925 या दिवशी तत्कालीन मद्रास प्रांताचे सदस्य व्ही श्रीनिवास शास्त्री यांच्या हस्ते मॉन्टेग्यू यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याखाली असलेल्या पाटीवर मजकूर कोरला होता, लव्ह द पीपल ऑफ इंडिया, हॅड फर्म फेथ इन देम अँड स्ट्रव फॉर देअर फ्रीडम विथ रेअर करेज अँड मॅग्नॅनिमिटी.
0: केवळ एका डोळ्यावर चष्म्याचं भिंग असलेला मॉन्टेग्यू यांचा पुतळा चर्चगेट स्थानकासमोर पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यावर उभारण्यात आला होता. आता या ठिकाणी हुतात्मा चौकाच्या दिशेने उघडणाऱ्या भुयारी मार्गाचं प्रवेशद्वार आणि बस स्थानक आहे.
1: एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यू यांचा पुतळा भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर निवांत उभा आहे.

अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा सातवा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोते हो, आता आपण ऐकला अज्ञात मुंबई हा कार्यक्रम.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

श्रोते हो, रवींद्रनाथ टागोर यांनी मगाशी म्हणाले तसे लहानपणीच लिखाणाला सुरुवात केली होती आणि जवळजवळ त्यांनी 1000 हून अधिक कविता, 8 कादंबऱ्या, 8 कथासंग्रह आणि विविध विषयांवर अनेक लेख लिहिले आणि अर्थात ते संगीतप्रेमीसुद्धा होते तर त्यांनी 200 पेक्षा जास्त गाणी रचली. श्रोते हो, आता मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे जी आहे प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेले. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीक

पुस्तकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलंय. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. कुणी न उठती ये ना पुढती कुणास ना शाश्वती. कुणी न उठती ये ना पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास्करा. विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे उलावले. वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे उलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे. तृप्त मनाने आणि कवी तो झुकला असताकडे, जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले. श्रोते हो, चला आता निरोपाची वेळ आलेली आहे. तुम्ही ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि मी तुमची रेडिओ सखी RJ मानसी सावंत. मला आता अनुमती द्या. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, स्वतः आनंदी राहा आणि तुमच्यामुळे सगळ्यांना आनंद द्या. अर्थात आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तमाचा असू देत, तुम्हाला खूप खूप असं समाधान, आनंद आणि सुखमय गोष्टी घडू देत. आजच्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ रूट थ्रेड ऑल डाईड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजूरी दिली. गोबरधन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी

सक्रिय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या चार पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. यूपीआय आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स व्हेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दोन दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्या आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदरं, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरांमुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान BHMS CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचं पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथानामतिट्टा, कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राष्ट्रीय हातमाग दिवस आज साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती, त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात आले. नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आम्ही त्या विणकरांना आणि कारागिरांना सलाम करतो ज्यांच्या समर्पणामुळे हा अनमोल वारसा जिवंत राहतो, शाश्वत उपजीविका निर्माण होते आणि ग्रामीण समुदाय सक्षम होतात असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. हातमागाची निवड करून स्थानिक कारागिरांना पाठिंबा देऊन आणि लोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळकट करून आपण त्यांच्या या अमूल्य योगदानाचा गौरव करूया असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आणि भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. 9 ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाला 84 वर्षे पूर्ण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आंदोलनाने लोकशाही, स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकता आणि संविधानात नमूद केलेल्या मूल्यांप्रती देशाची वचनबद्धता अधिक दृढ केली असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या कथित पोलीस कारवाईवर मुख्य गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी लावून धरली. यावरून गदारोळ वाढल्याने सदनाचं कामकाज 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेतही भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर विविध कागदपत्रे सादर केली. संरक्षण, गृह, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित विभागीय संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही मांडण्यात आले. नीट मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाने गदारोळ सुरू केला. या गदारोळातही शून्य प्रहराच्या कार्यकाळात काही सदस्यांनी सार्वजनिक महत्वाचे तातडीचे विषय उपस्थित केले, मात्र गदारोळ सुरूच राहिल्याने राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं. नवी दिल्लीत आज हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या उपक्रमांची घोषणा

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या अभियानातून राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना अधिक दृढ करण्याचं उद्दिष्ट त्यांनी अधोरेखित केलं. महाराष्ट्र सरकारनं दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या 114 PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या साहित्याचा भौतिक किंवा डिजिटल स्वरूपात ताबा बळगणं, साठवण प्रसारित करणं, वितरण विक्री किंवा प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी असं साहित्य आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने अमेरिकेत झालेल्या ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर झवोखीर सिंदारोव्ह यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदला स्पर्धेत 35 पैकी 23 गुण मिळाले. 5 दिवसांच्या या स्पर्धेत प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चालिहा आणि रक्षिता रामराजने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात अश्मिताने जपानच्या हिना आकेची हिचा पराभव केला. पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 93% स्थिर आहे. धरणात सध्या 10,008 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणातून सध्या 4,328 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला। देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली। त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं। याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं। गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली। गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली। परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले। बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे। ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे त्यात ते बोलत होते। भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं।

0: झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हौ यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही, असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून

उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्ण प्रसाद गरग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिथिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 1930 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: रसिका, दुपारचे 2:30 आहेत आणि मी तुमचा अर्जी मित्र गोपी भोसले तुमचं न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz मनापासून स्वागत करतो चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात, आणि आपण मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी ऐकत आहात। पाऊस आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे, शहरापासून थोडं लांब गेलं की आजूबाजूला हिरवागार परिसर मनाला सुखावतो आणि डोंगर दऱ्यातून वाहणारे झरे आणि धबधबे डोळ्यांचं पारणं फेटतात। अशा कुंद वातावरणात निसर्गाच्या अधिक जवळ जावंसं वाटतं, आणि पावसाळ्यात अशा कुठल्या रम्य ठिकाणी तुम्ही कधी गेला असाल तर त्याबद्दल आज मला चला दोस्त हो बोलू काहीमध्ये सांगायचं आहे। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245411 32 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता। तुम्ही पावसाळ्यात अशा कुठल्या रम्य ठिकाणी कधी गेला असाल तर त्या ठिकाणाबद्दल सांगायचं आणि तुमचा एकूण अनुभव कसा होता ते माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे।

रसिको चला दोस्तो हो बोलू काही मध्ये मी तुम्हाला विचारलंय की पावसाळ्यात अशा कुठल्या रम्य ठिकाणी तुम्ही गेला असाल तर त्या ठिकाणाबद्दल सांगायचंय, तुमच्या आठवणी मला त्या सांगायच्या आहेत. आणि मला व्हॉट्सअप संदेश आलेला आहे नीलांबरी कुलकर्णी यांचा. त्या म्हणतात आहेत की गेल्या पावसाळ्यात त्या माळशेज घाटात गेल्या होतात आणि 13 तारखेला पिठापूर कुरवपूर करणार आहेत. बरं, त्यानंतर मला बरेच संदेश आलेले आहेत तर एक एक करून बघतो ते. बरं, निलेश राऊत, मिलेश गजानन राऊत, श्रेय राऊत, दाबोसा धबधबा जव्हार, अप्रतिम धबधबा, निसर्गरम्य वातावरण आहे. खरंच आहे, जव्हारमधलं वातावरण निसर्गरम्य आहे आणि पहाडे विशेषतः तिथले. अशोक पाटील म्हणतात आहेत की गावातल्या पेण शेजारी मोतीराम तलाव, गेल्याच रविवारी ते गावी जाऊन कुटुंबासोबत त्यांनी मनमोरात मजा केली, फोटोसुद्धा पाठवलेला आहे त्यांनी, धन्यवाद. चंद्रशेखर मुळेकर, स्वागत आहे तुमचं. प्रणव शिंदे म्हणतात आहेत, पावसाळ्यात आवर्जून शुक्राचार्य या निसर्गरम्य ठिकाणी जात असतात. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर महादेव टेकड्यांच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले एक अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे आणि तिथं गेलं की खूप समाधान मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे, शिंदेंचं, प्रणव शिंदेंचं. दीपा बालकर म्हणतात की पावसाळ्यात त्या महाबळेश्वरला लिंगमाळा धबधबा आणि वेण्णा लेक पाहायला गेले होते आणि लिंगमाळा धबधबा पाहायला 200 पायऱ्या चढ उतार करून निसर्गरम्य हिरवळ आणि पाण्याचा आनंद घेतला. बरं, धन्यवाद. स्वागत कर. यवतमाळ इथून सुरेश कुमार पुट्टजवार, कोकणाची सफर केली आणि मनमोहक परिसर, कोल्हापूर, गगनबावडा घाट, निसर्गरम्य वातावरण आणि कोकणातली सगळी झाडी पाहून, नारळाची झाडवेली पाहून त्यांचं मन आनंदी झालेलं आहे, धन्यवाद. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणत आहेत की ते एकदा माथेरानला पावसाळ्यात पावसाळ्याच्या दिवसात गेल्या होत्या आणि तिकडे 4 दिवस त्या होत्या आणि 4 दिवस खूप पाऊस आणि तिकडे पडला होता, त्यामुळे त्यांना माथेरानचं सौंदर्य पाहायला मिळालं नाही पण पावसाचा आनंद त्यांनी घेतलेला आहे. रजनीकांत पाटील, तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, मला नक्की सांगा की पावसाळ्यामध्ये तुमचा काय एकूण अनुभव होता अशा रम्य ठिकाणी तुम्ही गेला असाल तर. मला दूरध्वनीसुद्धा आलेला आहे शंकर साठे यांचा आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा खूप छान परिसर असल्याचं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि तिकडची त्यांनी आठवण मला सांगितली. त्यानंतर मिलिंद टिप्पणीस यांचा दूरध्वनी येऊन गेला. ते म्हणतात की तांबणी घाटात ते गेले होते, मुळशीचा जो परिसर सगळा आणि पळसे नावाचा धबधबा आहे तो थोडासा आतमध्ये, फार लोकांना माहिती नाही आहे पण अप्रतिम असं निसर्गरम्य

सगळा परिसर आहे तो. त्यानंतर मेघा यांचा फोन आला होता जोगेश्वरवरून, त्या म्हणतात की मी पावसाळ्यात रिस्स असते म्हणून मी बाहेर जात नाही, पण त्यांच्या खिडकीतूनच बरीचशी झाडं झुडपं आणि पक्षी दिसतात आणि त्या खिडकीत बसून पावसाचा आनंद घेतात. तर तुम्ही अशा पावसाळ्यामध्ये रम्य ठिकाणी कुठे गेला असाल तर मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245411432 आणि 45151433. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71. तुम्ही व्हॉट्सअप संदेश पाठवू शकता. बरं,

रसिक हो, काही व्हॉट्सअप संदेश आलेले आहेत, अजून मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. विठ्ठल मसलेकर म्हणतात आहेत की माळशेज घाटातलं निसर्ग सौंदर्य हे मन आनंदी होतं. अगदी खरं आहे. आनंद मिस्त्री म्हणतात आहेत की आत्ताच 31 ते 2 असे 3 दिवस ते भंडारदरा मित्रासोबत, त्यानंतर घाटघर, कोकणकडा, वसुंधरा धबधबा, अनेक धबधबे आणि जंगल ट्रेक एन्जॉय केलेले आहेत. अरे वा. पंकज मोड म्हणतात आहेत की अच्छा कार्यक्रम छान सादर करत धन्यवाद. जवहरला मुरचुंडी घाटात मस्त धबधबे पाहायला मिळतात ते पाहून आनंद घेतला. रजनीकांत पाटील वाडवण मंगेश म्हात्रे म्हणत आहेत की बरं, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद. नागेश युरोप पोलंडवरून बोलत आहेत, पण ते अजून काय बोलत आहेत ते आपल्याला कळलं नाही, ते टाईप करत आहेत मेसेज, येईल त्यांचा. रुपाली शिंदे म्हणत आहेत की पुण्यावरून की पावसात त्यांना निसर्गरम्य दृश्य पाहायला आवडतं, तसंच गावाकडे शेतात काम करण्यासाठी काम करणारा शेतकरी आणि शेतातील हिरवळ गवत वगैरे खूप छान वाटतं आणि खूप आवडतं त्यांना, धन्यवाद. त्यानंतर मोहन कलमकर म्हणतात आहेत की ढानके तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इथून गावापासून सहस्त्रकुंड धबधबा बर 25 ते 30 किलोमीटर आहे, जे शंकर साठे यांनी सांगितलेलं आहे. बरं, धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशा निसर्गरम्य वातावरणात

खास पावसाळ्यात कधी गेला असाल तर मला दूरध्वनी क्रमांक घ्या आणि सांगा. 02245142345143 हे दूरध्वनी क्रमांक आहेत आणि 86 57 66 10 71 हा व्हॉट्सअप संदेश पाठवण्यासाठी क्रमांक आहे. तर मला दूरध्वनी करा किंवा व्हॉट्सअप संदेश पाठवून नक्की सांगा की पावसाळ्यात अशा कुठल्या रम्य ठिकाणी तुम्ही कधी गेला असाल तर त्याबद्दल मला नक्की सांगा.

0: मेगाहर्ट्स वर FM रेनबो दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: चला दोस्तों हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे आणि मला व्हॉट्सअप संदेश आलेला आहे खोपोलीतील रहिवासी की त्यांना निसर्ग बघण्यासारखा आहे खोपोलीचा आणि झेनित धबधबा प्रसिद्ध आहे आणि पळसदरीचं धरण हे खोपोलीचा निसर्ग छान दिसतो। चारी बाजूला डोंगर मध्यभागी शहर वसलेलं आहे। बरं, त्यांचं नाव त्यांनी लिहिलेलं नाही आहे, ठीक आहे, काही हरकत नाही। मंगेश म्हात्रे, बरं नमस्कार। श्रीपाद जोशी यांनी सोमेश्वर धबधब्याचे फोटो पाठवलेले आहेत पूर्ण भरलेल्या पावसाळ्यामध्ये, धन्यवाद। त्यानंतर सारं, बरं, त्यांनी कार्यक्रम ऐकला सकाळपासून आणि आनंदी वातावरण अगदी वंदन कार्यक्रमापासून यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात असा, सुरेश पुटजवार, धन्यवाद। त्यानंतर व्हॉट्सअप संदेश जे आलेले आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आत्ता सांगितले व्हॉट्सअप संदेश, खरं तर दूरध्वनी जे आलेले आहेत ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। तर अरविंद बाळेकुंद्रे यांचा दूरध्वनी आला होता आणि त्यांचं वय आता 80 आहे, पण 1970-80 साली ते मित्रांबरोबर दर पावसाळ्यात फिरायला जायचे आणि ब्रह्मगिरी चढतानाचा त्यांचा अनुभव असा भयानक होता, म्हणजे एवढं धुकं होतं पावसाळ्यामध्ये आणि कदाचित दरीतून ते खाली दरी होती आणि अपघात होता होता, वाचले असते, वाटाड्या होता म्हणून ते निभावलं असं त्यांचा आठवण, अशी त्यांची आठवण त्यांनी मला सांगितलेली आहे। सीमा निनावे यांचा बदलापूरवरून दूरध्वनी होता आणि कोंडेश्वर धबधब्याची त्यांनी आठवण सांगितलेली आहे आणि खरंच फार प्रसिद्ध असा धबधबा आहे अगदी आपल्या मुंबईजवळ बदलापूर इथे आणि तिकडे महादेवाचं मंदिर सुद्धा छान आहे। तर आता एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि त्या गाण्याच्या दरम्यान तुम्ही मला सांगा पावसाळ्यात अशा कुठल्या रम्य ठिकाणी तुम्ही कधी गेला असाल तर मला नक्की सांगा। दूरध्वनी क्रमांक आहे 02245415 आणि 4515-4133 व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71।

तर रसिको, ही पावसाची परी घरी आलेली आहे आणि चांगली बरसलेली आहे. राजेंद्र म्हात्रे यांचं व्हॉट्सअप संदेश आलेला आहे की पेण शहराजवळ शहरा शेजारी असलेल्या कासमाल पठार आणि मोतीराम तलाव इथं त्यांना जायला आवडतं. कार्यक्रम आवडला, धन्यवाद. त्यानंतर अच्छा, सुनील जोशी म्हणतात आहेत की गाणी आवडली आणि कार्यक्रम आवडला, धन्यवाद. निवळी फाटा रत्नागिरीवरून माथेरानचं एक निसर्गरम्य असं रूप फोटो पाठवलेलं आहे. रसिक म्हात्रे नारंगी अलिबाग, धन्यवाद. विवेक जोशी जव्हारचा दाबुसा धबधबा निसर्गरम्य प्रेक्षणीय. विवेक जांभेकर पापडी वसई. किशोर पेडणेकर म्हणतात आहेत की कोकणात केव्हाही पावसाचा निसर्ग सौंदर्य अनुभवायला पैसे खूप असावे खिशात. बर. त्यानंतर येराबाला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुका मोठा धबधबा आहे सर, आनंद घेतो, जवळच आहे आमच्या गावावरून. त्यांचं नाव मला कळलेलं नाही आहे काय ते. पीटर डाबरे वसईवरून म्हणतात आहेत की गेल्याच आठवड्यात भंडारदरा इथं पावसाळी सहलीला ते गेले होते आणि तिथे अनेक धबधबे त्यांनी पाहिलेले आहेत. आणि मला दूरध्वनी आला आहे शुभांगी कारेकर यांचा आणि नेरळजवळ जे सगुणा भाग असं सगुणा बाग असं ठिकाण आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे आणि सगळे सिनियर सिटीजन ते गेले होते आणि मनमुराद आनंद घेतला सायकलिंगचा, बोटिंगचा आणि चुलीवरच्या जेवणाचा. गणपत बोर्डे यांचाही दूरध्वनी आला होता आणि दापोलीमधल्या मुरुड बीचवर ते समुद्रावर पोहायला गेले होते असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. बरं मंडळी, आता चला दोस्तो बोलू काही या कार्यक्रमात. मी तुमची रजा घेतो. ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकायला आणि 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपली बैठ होईलच. ऐकत राहणे, ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागाशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 135 कमी होऊन 2026-27 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकोदा क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकोदा भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल

चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चोंग आणि सो वुई ईक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रस इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिदीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Rani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सत्तर एमएम थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी सार. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी सार 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन AIR ऍप वर आणि 107.1 MHz वर मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सप्तरंगी सात या कार्यक्रमात मी तुमचा आरजी मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. एखाद्या लेखकाचं लेखन, त्याच्या लेखनातून त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे जेव्हा काळाच्या ओघातही टिकून राहतात तेव्हा आपण त्या लेखकाला महान लेखक असं म्हणतो, नाही का? अनेक दशके शतके उलटून गेली तरीही असं लेखन चिरकाळ आपल्या स्मरणात राहतं आणि लेखकाने आपल्या लेखणीद्वारे मांडलेल्या त्या गोष्टींचा, त्यांच्या विचारांचा आपण आत्ताच्या काळातही नव्यानं अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्या शतकातील असेच एक महान लेखक म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. आज आहे त्यांचं स्मृतिदिन.

हे अंतर्यामी, मम अंतर विकसित करो, उज्ज्वल करो, निर्मल करो, कह दो सुंदर है। उद्यत करो, जागृत करो, कर दो निर्भय है। मंगल करो, निरापद करो, निसंशय कर दो है। हे अंतर्यामी, मम अंतर विकसित करो। गीतांजलीतील या ओळी कोणाशी नातं सांगतायत मंडळी? अज्ञात कालखंडातील अज्ञात वनातील एखाद्या अनाम ऋषींच्या रुचांशी, ज्ञानदेवांच्या पसायदानाशी। विश्वाचे अर्थ मनात प्रकटले की शब्दांची प्रार्थना होते। वरील ओळी शब्द अक्षरांच्या पलीकडे जाऊन प्रार्थना बनतात। आणि हे अंतर्यामी ही कविता एकाच वेळी इतकी आत्मनिष्ठ आणि वैश्विक कशी असू शकते, नाही का? रवींद्रनाथ हे असे आपल्या अनुभूतीचे सत्व कवितेतून गाण्यांतून प्रकट करतात, पण वाचणारा स्वतःच्या भावभावना टिपटटिपत ती कविता वाचत जातो। रवींद्रनाथांची कविता साऱ्यांची कविता होते, ती प्रत्येकाची कविता बनते। जेव्हा एका कवीच्या रचना साऱ्यांच्या होतात तेव्हाच त्यांना अक्षर वाङ्मय म्हणतात, आणि हे भाग्य रवींद्रनाथांना लाभलं।

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: नमस्कार, मी आदित्य ओक. सुमधुर गाणी, गप्पा, मान्यवरांच्या मुलाखती, श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेंदो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी. तेव्हा ऐकत रहा FM रेंदो वाहिनी.
3: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आज आहे महाकवी रवींद्रनाथ टागोर यांचा स्मृतिदिन आणि आपण त्यांच्या साहित्याबद्दल एकूणच बोलत आहोत. भारतीय साहित्यात आजवर रवींद्रनाथांसारखी अलौकिक विविधांगी साहित्याची भर क्वचितच कुणी घातलेली असावी आणि या योगदानामुळेच अखिल विश्वात रवींद्रनाथांची ओळख भारतीय संस्कृतीचे एक सर्वकश प्रतीक म्हणून निर्माण झाली. आणि रवींद्रनाथ मूलतः कवी म्हणूनच ओळखले जातात, कारण अगदी स्वाभाविक आहे. रवींद्रनाथ ज्याला स्पर्श करता तो विषय, तो शब्द काव्यात्म होतो. उदाहरण सांगायचं म्हणजे, रात्रभर मी ऐकत होतो पहाटे सर्व येणाऱ्या आशेच्या पावलांचा आवाज, किंवा किनारा विचारी सागराला अर्थ लाटांच्या खळबळीचा. रवींद्रनाथांची कविता हा एक मानवी हुंकार आहे आणि जे जे मानवी असतं ते वैश्विक असतं. रवींद्रनाथांच्या काव्यरचना अलौकिक तर आहेतच, मात्र त्याचबरोबर त्यांची नाटकं, कादंबरी, कथा या साहित्यरचनाही तितक्याच ताकदीच्या आहेत.

मंडळी, 13 नोव्हेंबर 1913 रोजी शांतिनिकेतनात वास्तव्यात असलेल्या रवींद्रनाथांना गीतांजलीसाठी नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी कळली आणि हा हा म्हणता शांतिनिकेतनातील सान थोर आनंदानं नाहून निघाले. तिथल्या मुलांना नोबेल म्हणजे काय हे माहीत नव्हतं, तरीही ते उत्साहाने नाचून आपला आनंद व्यक्त करत होते. आपल्या प्रिय गुरुदेवांचा सन्मान जगानं केलेला आहे हे त्यांना समजलं होतं. त्या काळातील लक्षावधी भारतीयांना या घटनेचं मोल किंवा ऐतिहासिक अर्थ तेव्हा जरी कळला नसला तरी जे घडलं ती घटना महत्त्वाची आहे ही जाणीव मात्र त्यांना होती. जाणकारांना मात्र या घटनेचा अर्थ नेमकेपणानं लावणं शक्य होतं. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गोऱ्या नसलेल्या, युरोप किंवा अमेरिकेचा नागरिक नसलेल्या, दुर्लक्षित अशा तिसऱ्या जगातील खंडप्राय देशातल्या एका कवीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पारितोषिक मिळालं होतं. ब्रिटिशांच्या साम्राज्याचा एक हिस्सा असलेल्या या देशाला शतकानंतर आपल्या सत्वाची अकस्मात जाणीव हवी असं झालं आणि या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, त्यांच्यापैकी एक असलेल्या बंगालीत लिहिणाऱ्या कवीला विश्वकवीचा मान मिळाला.

मंडळी रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्य कलाकृतीने भारतातील अनेक पिढ्यांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध केलंय. त्यांच्या साहित्यावर आधारित अनेक गाजलेले चित्रपट यापूर्वीही चित्रपटसृष्टीत होऊन गेलेत. काबुलीवाला, रवींद्रनाथ टागोर यांची भावस्पर्शी कथा, पण ही केवळ कथा नाही असं मला, पण ही केवळ कथा आहे असं मला वाटत नाही, तर ते अप्रतिम विरह काव्य आहे. हा विरह एका बापाला दूरदेशी असणाऱ्या मुलीचा जाणवत असणारा विरह आहे. हा विरह आपला देश सोडून दुसऱ्या देशात आलेल्या एका सर्वसामान्य माणसाचा आपल्या मातीबद्दलचा विरह आहे. घरापासून कोसो दूर असणाऱ्या, हिंदुस्थानात गेल्यावर सहन कराव्या लागणाऱ्या आपल्या आईचा घराचा हा विरह आहे. आणि या विरहाने व्याकुळ झालाय अफगाणिस्तानातील काबुलीवाला. ही मन हेलावून टाकणारी व्याकुळता रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या कथेतून मांडलेली आहे. रवींद्रनाथ यांच्या कथेमध्ये काव्य असतं, जीवनविषयक दृष्टिकोन असतो, आणि त्याचमुळे त्यांच्या कथा मनाला स्पर्श करून जातात. काबुलीवाला कथा नेमकी कोणत्या साली लिहिली हे माहीत नाही, पण काही पुस्तकातल्या नोंदीवरून रवींद्रनाथ टागोर यांच्या बहुतेक सगळ्या कथा 1890 ते 1910 या काळात लिहिल्या आहेत. आणि या कथेवर बिमलराव यांनी निर्मित केलेला आणि हेमेन गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे काबुलीवाला.

0: नमस्कार, मी अशोक पत्की. सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबो वर.
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. मराठीतही रवींद्रनाथ टागोरांच्या दृष्टिदान या लघुकथेवर आधारित तप्तपदी नावाचा चित्रपट आला होता. बहुतेक मला वाटतं 2014 साली तो आला असेल. आणि या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळात साधारणतः 20व्या शतकाच्या पूर्वार्धात घडते. आणि त्या काळानुसार लहान वयातच लग्न झालेल्या आणि एकमेकांवर अतीव प्रेम करणाऱ्या जोडप्याची ही कथा आहे. लग्नानंतर अंधत्व आलेल्या आपल्या पत्नीची सेवा करणारा पती आणि आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करणारी पत्नी यांच्या नात्यातील विलक्षण गुंतागुंत या प्रेमकथेद्वारे आपल्याला पाहायला मिळते. बालवयातच सुरू झालेला त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा प्रवास सुखानं सुरू असतानाच अतीव प्रेमापोटी त्यांनी केलेल्या काही चुकांमुळे अचानक त्यांच्या सुखी संसाराचा गाडा डगमगतो आणि त्यांच्या आयुष्याला नाट्यमय कलाटणी मिळते. मग तिथून सुरू होतो त्यांच्या खऱ्याखुऱ्या संघर्षाचा प्रवास. आणि हा प्रवास करत असताना पतिधर्म किंवा पत्नीधर्म यांच्या पूर्वानुगृहित संकल्पनेला छेद देऊन जीवनाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी या जोडप्याला लाभते अशी या चित्रपटाची थोडक्यात कथा आहे.

मंडळी, टागोरांच्या कथा या वरकरणी अतिशय साध्या सोप्या वाटल्या तरीही त्यामध्ये नात्यांची आणि मानवी भावभावनांची विलक्षण गुंतागुंत असते. कथेतील पात्र, त्यांच्या वृत्ती आणि प्रवृत्ती, तत्कालीन सामाजिक विचारपद्धती आणि मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या सर्वांचे अतिशय वेगळ्या पद्धतीनं केलेलं चित्रण आपल्याला रवींद्रनाथांच्या कथेत परिणामकारकरित्या मांडलेलं दिसून येतं. दृष्टिदान ही कथा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना अगदी जवळची वाटावी यासाठी दिग्दर्शकानं मूळ बंगाली लघुकथेवर आधारित मराठी चित्रपटाची पटकथा लिहित असताना मात्र कथेचा गाभा आणि आशय कायम ठेवून चित्रपटाच्या दृष्टीनं त्यात आवश्यक ते बदल केलेत. रवींद्रनाथांच्या मूळ लघुकथेत कोलकाता शहरात राहणारं एक बंगाली जोडपं दाखवलंय, तर या मराठी चित्रपटात सातारा परिसरात राहणारं तामणकर हे मराठी कुटुंब दाखवण्यात आलंय. तसं पाहिलं तर मूळ कथा ही खूप छोटी, म्हणजे फक्त 22 पानांची एक लघुकथा आहे, त्यामुळे त्यातला गाभा कायम राखून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट बनवणं हे एक महाकठीणच काम होतं. पण दिग्दर्शकांना कुठलीही तडजोड करायची नाही आणि मूळ कथेत न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं त्यावर अतिशय मेहनत घेतल्याचं पदोपदी जाणवतं.

चित्रपटाचं चित्रीकरण पुणे सातारा वाई तसंच मराठवाड्यातील गंगाखेड अंबाजोगाई रेणापूर अशा महाराष्ट्रातल्या इतर वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलं आणि या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वीणा जामकर श्रुती मराठे कश्यप अरुळेकर नीना कुलकर्णी शरद पोंक्षी अश्विनी एकबोटे या मातब्बर कलाकारांचा समावेश आहे. मीरा तामणकर ही व्यक्तिरेखा साकारताना वीणा जामकरच्या अभिनयाचे विविध पैलू आपल्या समोर येतात आणि बालविवाह होऊन आलेल्या मीराला लग्नानंतर अंधत्व येतं आणि तिच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी एक एक करून बदलायला लागतात. तसं पाहिलं तर अशी भूमिका करणं कुठल्याही कलाकारासाठी एक कठीण काम असतं कारण त्या पात्राच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावनिक पातळीवर काम करणं गरजेचं असतं.

निवेदन आहे, शेतकरी बांधवांनो शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 म्हणजेच 7:30 मधमाशी पालन आणि त्या संबंधित शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी मधमाशी पालक श्रीयुत विनय पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245415 34 आणि 45151435 या क्रमांका

0: वर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: मंडळी सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे। टागोरांच्या कथेवर काम करत असताना अजून एका गोष्टीवर विशेष लक्ष देण्यात आले आणि ती म्हणजे चित्रपटातली गाणी। टागोर हे स्वतः कवी असल्यानं या चित्रपटात इतर चित्रपटांसारखी गाणी न ठेवता टागोरांच्या कवितांचा अभ्यास करून गीतकार वैभव जोशीनं त्याच पठडीतल्या सुंदर आणि छोट्या छोट्या कविता रचल्यात आणि या कवितांना सुंदर चाली देण्याचं काम केलंय रोहित नागभिडे यांनी, तर संगीत संयोजन केलंय सुमित बेल्लार यानं। मंडळी तुम्हाला एक गाणं ऐकवणार आहे आणि गाण्यानंतर एक मला वाटतंय मराठी ठळक बातम्या होतील 3:58 आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमात वेळ झाली आता विराम घेण्याची आणि 4 मी गोपी भोसले घेऊन येतो तुमच्यासाठी सांजेच्या पारी। हा कार्यक्रम ऐकत राहा आणि ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: मराठी ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली। गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आल्याचंही ते म्हणाले। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स नेववेव्ज बाजारच्या वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली। यावेळी NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी देशातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहितीही देण्यात आली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 456 अंकांची घसरण झाली आहे आणि तो 78,499 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टीही 65 अंकांची घसरण नोंदवत 24,571 अंकांवर बंद झाला। ठळक बातम्या संपल्या। धन्यवाद।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: राम राम मंडळी. न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजच्या पारी. या कार्यक्रमात मी रंगा तुमचं स्वागत करतो. बाकी जग चाललंय ना, पाऊस कसा पडतोय मग? बदा बदा पडत असेल नाही का? गावाला बी लय चिक्कर पाऊस झालाय बरं का. आणि काय ना, आता शुक्रवारी आपली भेट झाली, सोमवार बुधवार काय भेट

मंडळी तुमच्या मुंबईसारखाच आमच्या गावाला बी पावसानं धुमाकूळ घातलाय, म्हणजे राडच घातलाय. तुम्ही कसं पाऊस पडायला लागला का नाही, का लगेच छत्र्या काढता, रेनकोट घालता, काय ते विंड शटर म्हणतात का नाही ते घालता, म्हणजे आंग बी जायला नको म्हणून. म्हणजे आमच्या गावाला बी आता समजे छत्र्या, रेनकोट आणि विंड शटर बी वापरतात, पण आमच्या लहानपणी का नाही, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा असलं काही नव्हतं, छत्र्या बित्र्यांचा लाड अजिबात नाही केलं कुणी. काय शाळेत जाताना आम्ही गोनपाट डोईवर घ्यायचो आणि आंग दप्तार पावसापासून वाचवत धुम ठोकायचो. गोनपाड म्हणजे आमचा रेनकोट आणि दप्तार म्हणजे तंगूसची पिशवी असायची. त्यातच वह्या पुस्तकं कोंबायची, एकेळ कापडं भिजली तरी चालते अल्पर, वह्या पुस्तकं भिजू द्यायचो नाही. गावाला पावसाचा दणका सुरू झाला का नाही मग समध्यांची एकच दाना दुन उडायची.

तर मंडळी लहानपणी का नाही लय मजा यायची, काय व्हायचं का नाही, आमच्या एकुलत्या वाड्याला पाणी यायचं. घरनं शाळेत जाण्यासाठी एकच रस्ता होता, मग त्या भरलेल्या वाड्यातूनच वाट काढायला लागायची. गुडघ्याच्यावर पाणी आलं तर मग शाळेची खाकी हाफ चड्डी बी वाईच भिजायची. आता ती भिजलेली चड्डी घालून शाळेत बसलं का लाज वाटायची, पोरी हसायच्या, त्यांना काय वाटायचं काय माहीत आहे. त्या वाड्याच्या पाण्यातनं मस्ती करत जाण्यात लय मजा होती. मंडळी, तुम्हा शहरातल्या लोकांना समुद्राचं लय अप्रूप, पर आमच्यासारख्या गावाकडच्या लोकांना वाडाच समुद्र वाटायचा. त्या वाडात का नाही छोटं छोटं मासं यायचं, मग ते पकडायला आम्ही वाड्याला जायचो. आता मासं पकडताना का नाही एकदा गंमतच झाली, सांगतो की पर या गाण्यानंतर.

तर मंडळी काय सांगत होतो तुम्हाला? हा, वडाला मास पकडायला गेल्यावर का नाही काय गंमत झाली ते सांगतो. तर आम्ही समधी दोस्त मंडळी गेलो मासं पकडायला. आता मासं काय आमच्या गळ्याला लागतात होय, ते बी लय हुशार. एवढ्यात ना मला लांबकोळा मासा दिसला. मी जोरात वरडलो, ये त्यो बघा मोठा मासा, थांबा मी धरतो. आणि त्या माशाला मी धरायला जाणार इतक्यात मुक्या जोरात वरडला, अरे त्यो हिरुळा हाय. मंडळी हिरुळा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? हिरुळा म्हणजे पाण्यातला साप असतोय. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मुक्या जर वरडला नसता का नाही तर आमचा पद्धतशीर कार्यक्रम झाला असता, आणि हित कार्यक्रम करायला रंगा हजरच नसता.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
2: नौसेना स्वरवंदना।

0: चार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरबंध.
2: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आपण ऐकत आहात दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारी सप्तरंगी FM रेनबो वाहिनी.
3: मंडळी सांज चपारी हा कार्यक्रम सुरू आहे. रंगा आज तुमच्या बरोबर आहे. बाकी वाड्याच्या बाजूला का नाही खेकडं मात्र लय पकडायचो आणि चुलीत टाकून भाजून खायचो. खेकडं फोडल्यावर आतला मालमसाला असा काय भारी लागतो का नाही का त्याच्यापुढं बाकी समज फिकय. खेकड्याचा रस्सा तर एक नंबरच लागतो. मंडळी इथं स्टुडिओत मला लय बांधल्या गात होते बघा. गावभर मोकाट फिरणाऱ्या माणसाला असं बांधून ठेवल्यावर कसं व्हायचं नाही का, आहे का नाही. इथनं सुटल्यावर धडक मग आपल्या गावाला जातो आणि खेकडं पकडतो. खेकड्याचं नाव काढल्यापासून का नाही तोंडाला पाणीच सुटलंय. लय आठवणी यायला लागली मला खेकड्याची. हो तुम्हाला काय वाटलं, कुणाची आठवण येते? हा गाणं ऐका मग गप्पा अनुसकी मंडळी.

तर मंडळी गावच्या गमती जमती कशा वाटतात तुम्हास निया आवडतात ना गावाला ऐका ना हे पावसात नामी खेळ खेळतात पोरं म्हणजे पावसात मनसोक्त खेळायला कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतं की आता शहरात कसं पावसात फुटबॉल खेळत्या तसं गावाला बी खेळत्यात पण ते फुटबॉलचा मोठा बॉल नसतोय तर छोटा रबरी बॉल असतोय मग काय कसं बी आडवं तिडवं होत पायानं तो बॉल हाणायचा गोल तर व्हायचंच नाही पर पायात पाय अडकून पोरं बदाबदा आपटायची खाली समजा चिखल झालेला त्यामुळं लागायचं नाही एवढं नुसतं चिखलात लोळायचं पावसात भिजायचं आणि घरी आल्यावर घरातल्यांचं बोलणं खायचं आणि मारबी तुम्हाला सांगतो एकदा तर मुक्याच्या बापानं का नाही मुक्याला एवढा हाणला होता का नाही का मुक्या सुजून हनुमानच झाला होता हा मुक्या होता म्हणा तसा वांडच

0: बाबा केवढी मोठी जनता एक्सप्रेस, ही गाडी अडवलीच पाहिजे. थांबा, एकदम स्टॉप.
1: काय ग, साखळी कुणी ओढली?
0: मी साखळी ओढली, मला माल उतरून घ्यायचा
2: आहे. पण माल आमचा आहे.
0: माल तुमचा असला तरी नाका माझा आहे.
2: अरे पण तू कोण?
0: मी कोण? या मिस्टर पेंद्याला यांनी ओळखलेलं दिसत नाही, पण आपण घाबरून चालणार नाही. आपणही कायद्याप्रमाणे वागावं. गवळणीनो, माठ खाली उतरा आणि टॅक्स भरून टाका.
1: आणि टॅक्स भरल्याच्या पावत्यार
0: ती आल्यावर फाडील की? पावती बुक माझ्या कृष्णदेवाकडे आहे.
2: तुझा कृष्णदेव? कोण मेला हा उपाशी पोटी भुका?
3: चोप नसे तो भुका, सोन्याचा टिका मिरवितो भाळी. हातात काठी घोंगडी, मित्र संगडी गोधना पाळी. जो राजमंदिरी राजा दिनांच्या काजा होऊन रंक. तुम्ही अल्पमती अज्ञाने घ्यावे, ऐकून नका करू शंख.
2: विंच भगत कसा मारतोय टंख, फोडू का ग शंख?
0: हे म्हातारे हातावर, हे मारू नका मला. देवा धाव कृष्ण, देवा धाव कृष्ण, देवा धाव. पाववाल्या पाववाल्या मेलो मेलो.
3: थांबा गवळणीनो, आम्हा पुरुषांच्या सौजन्याचं हेच का फळ?
0: फळ म्हणे हेच का फळ? आणखी 5 मिनिटं लेट केला असतं तर या फळातला रस सुद्धा दिसला नसता.
3: अरे अरे अरे, फार लागलं का रे पेंद्या?
0: ताम बरगड तपसतून मग सांगतो तुला.
3: गवळणीनो, तुम्ही कोण, कुठल्या आणि कुठं निघाला?
2: आम्ही

0: हे पहा गवळणीनो, आजपासून मथुरेचा बाजार
1: बंद,
0: आजपासून मथुरेचा बाजार
1: बंद,
0: आजपासून मटका बाजार
1: बंद.
2: ए कसला मटका?
0: ह्या दुधाचा मटका.
3: चला ग, काय ऐकताय मेल्यांचं? अगो पोरी बाळींच्या बाबतीत लई वंगाळ आहे.
2: काय मी इतका नीच आहे?
0: छे छे छे छे पेंद्या, ही बदनामी मी कशी पुसून काढू?
4: हा घे रुमाल, पुढल्या बाजूने तू बदनामी पुस, मागल्या बाजूने मी नाक पुसतो. अरे देवा, एवढ्याच्या बदनामीला तू घाबरलास? लोक बदनामी झाली की बदामाचा शिरा खाऊन निर्लज्जपणाची ताकद वाढवतात. कसा होणार तू राजा?
0: ठीक आहे ठीक आहे. गवळणीनो, मी कोण आहे ते नीट ऐका. मीच कृष्ण, मीच राधा, मीच नंद, मीच यशोदा, मीच देवकी वसुदेव, मी तोडून या बंदा राज

0: ठिकाणी ना तुम्हाला देवाचं सुदर्शन चक्र ठाऊक आहे का? पुराण काळात देव सुदर्शन चक्र फेकायचा, इकडे चक्र फेक, तिकडे चक्र फेक, तिकडे चक्र फेक. देवा, पुराण काळात तू अशी बरीच फेकाफेकी केलीस ना.
1: सुदर्शन चक्र म्हणजे काय? जवळ

0: नमस्कार श्रोतेहो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर FM रेनबो।
1: मंडळी सांजच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि रंगा तुमच्या बराबर आहे। मंडळी तशी आमची समधिकी अंगच वांड होती, म्हणजे अख्ख्या गावाला वाटायचं काही वाया गेलेली पूर आहेत। तसं आमच्यात गोप्यासारखा सभ्य आणि हुशार पोरगे बी होतं। गोप्याला तर गावातली माणसं म्हणायची, अरे तो हुशार आहेस, कशाला या पोरांच्या नादाला लागतो, पण तो गडी काय त्यांचा आहे कायचा नाही। शेवटी दोस्तीच आमची पक्की होती ना, म्हणजे बंड्या संत्या मुख्या गोप्या तान्या रावल्या संभ्या बाळ्या गण्या ही आपली समधी शाळेतली दोस्त मंडळी। हे माझं दोस्त माझ्यावानीच नमून आहेत, तुम्हाला माहिती आहेच की हा। आता या दोस्तांचं दोस्तांना टोपण नावानं मी बोलायचो, आता कुणाला कुठल्या टोपण नावानं चिडवायचं सांगतो की तवर हे जागा नाही का।

0: ಮಲ್ಲಾಜಾ ಕರು ಕಿತಿ ಸಹನ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟು ಮಲ್ಲಾರಿ ಹಳು ಹಾಕು ಬಿಸಿಲಿ ಬಾಂಗಡಿ ಬಿಲ್ಲೋರಿ ಹಳು ಹಾಕು ಬಿಸಿಲಿ
1: मंडळी बंड्याला का नाही आम्ही समधी लहरी बंड्या म्हणायचो कारण बंड्या होतच तसा लहरी आली लहर केला कहर एकदा का नाही सावंत सर भूगोल शिकवत होते आणि बंड्या भर वर्गात नाचायलाच लागला आम्हाला वाटलं बंड्याच्या अंगात आलं का काय सावंत सरांनी बंड्याला असा बुकलून काढला का नाही बंड्यानंतर कधीच कोणाच्या लग्नात

प्रश्न असला नाही. सांब्याला का नाही आम्ही टमाट्या म्हणायचो, तेव्हातच तसा टमाट्यासारखा लाल आणि फुगलेला. सांब्याला टमाट्या म्हणलं का नाही, तो रागानं अजून असं लाल व्हायचा. साबा तात्या अण्णा अप्पा बापू असं आम्ही एकमेकांना म्हणायचो. ते का ते नाही सांगत, ते आमचं सिक्रेट आहे. समजच तुम्हाला सांगितलं तर दोस्त मंडळी धरून हानतेल की मला.

मण मंदी गहू हरभरा उसावरती डुलतोय तुरा कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना सुखी सरल्यावर

0: महिना।
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका। नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं। स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये। अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही।

0: Ali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी गावच्या गोष्टी निघाल्या आणि रंगीचा विषय नाही निघाला असं होणारच नाही. रंगीयान मी एकाच शाळेत होतो. रंगी दिसायला तर लई देखणी आणि हुशार बी होती. आता म्हणलं इतकी देखणी पोरगी माझ्याशी कशाला बोलल नाही का. एकदा का नाही तिच्या पेनातली शाई संपली होती तेव्हा आम्ही दौतीचा पेन वापरायचो तर रंगी नेमकी माझ्याकडं शाई मागायला आली. मग काय मी माझ्या पेनातली शाई तिच्या पेनात ओतली. पोरं म्हणायला लागली अरे बास तुला पण राहू दे की वाईच. रंगी लाजली आणि माझं तर काळीच खाल्लाच झालं. दुसऱ्या दिवशी का नाही ती दौतीची बाटली घेऊन आली आणि म्हणली काल तू शाई दिलतीस ना घे आता तुला परत. मी म्हणलं अगं याची काय गरज नाही आपल्या माणसाला दिलेलं असं परत घ्यायचं असतं का. मंडळी रंगीनं माझ्याकडं बघितलं आणि मी बी तिच्याकडंच बघतच राहिलो. बाकीची पोरं फिदी फिदी हसायला लागली तेव्हा आम्ही भानावर आलो.

मंडळी, तर आज आपण पावसा पाण्याच्या गप्पा आणल्या. तुम्ही एकदा येळ काढून पावसाळ्यात आमच्या गावाला एक चक्कर माराच, लय भारी वाटेल बघा. समद काळ माळरान हिरवगार होतंय, महादेवाचा डोंगर बी हिरवा शालून दिसतोय, गायीगुराला बी मुबलक चारा मिळतोय, ते एक टेन्शन कमी असतंय. पर एक टेन्शन असतंय, गावात आमच्याकडं पत्र्याची घरं ती गळत्यात, मग जिथं दार लागल का नाही तिथं बगुलं ठेवायचं. तुम्हाला सांगतो मंडळी, अख्खं घर बगुल्यानं भरून जातंय. मग जेवण कशात बनवायचं असा प्रश्न घरातल्या बाई माणसांना पडतोय. कधी कधी अख्खी रात जागून काढावी लागते आणि सकाळच्याला उठून आपल्या कामधंद्याला बी जावं लागतंय. ते चुकलंय का कोणाला?

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: मंडळी सांजच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे. रंगा आज तुमच्या बरोबर आहे. आपलं गप्प जरा आवरते घेतो. काय आहे मला येळेचं भानच राहत नाही, पर माझ्यासमोर हे लाल रंगाचं घड्याळ आहे का नाही ते अजून लाल होत मला भानावर आणत. तुमच्या संघ गप्पा मारताना मला बी मजा आली. तरी या तुमच्या रंगाला आजच्या पुरती रजा द्या. गावाला लई काम खोळामले ती करतो आणि मग पुण्यांदा तुम्हाला भेटायला येतो की गावच्या रंगारंग गोष्टी घेऊन. उद्या सकाळी 5 ते 8 वाजता पाणीनी तुमच्या बरोबर असणार FM रेनबोवर. ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. राम राम.

श्रोत्याहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA आणि टेमासेक सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री सिंगापूर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलरची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. यावेळी NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी देशातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहितीही देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 456 अंकांची घसरण झाली आणि तो 78,499 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 65 अंकांची घसरण नोंदवत 24,571 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. नागपूर इथल्या सुमारे 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा. आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा राज्यात प्रथम. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्याच्या आधारे प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कुठल्याही शेतकऱ्याला नवीन कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट असणार नाही अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली.
2: अशाही पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत की ओटीएस झालाय त्यामुळे सिबिल तुम्हाला लागेल असं कुठेही नाही. यात कुठलंही ओटीएस नाहीये. फक्त लावलेलं जास्तीचं व्याज हे रद्द केलेलं आहे. बाकी पूर्ण पैसे सरकार भरते त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर सिबिलची अट लागणार नाहीये.
1: या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांच्या खात्यात 374,31,43,481 रुपयांचा लाभ थेट जमा करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. नागपूर इथल्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारनं 1,002.76 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत नवीन विधानभवन आणि एनएक्स इमारतीसाठी 662.98 कोटी तर 14 मजली प्रशासकीय इमारतीसाठी 339.78 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. विस्तारित संकुलात अत्याधुनिक विधानसभा आणि विधान परिषद सभागृह, समिती कक्ष, माध्यमांसाठी सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत विद्यमान विधानभवनाशी भूमिगत बोगद्याद्वारे जोडली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूर इथल्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारनं 1,002.76 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होतो आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांनी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण

0: करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही याप्रसंगी जारी करण्यात आली. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हतकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हतकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हतकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा.
0: नागपूर इथल्या विणकर सेवा केंद्राच्या वतीनं कळमेश्वर इथं असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजीव भास्करराव पोद्दार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य शासनाच्या वतीनं पुरस्कार प्राप्त तसंच भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. तत्पूर्वी संरक्षण, गृह मंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. दरम्यान एमएसएमई विधेयकाला आज संसदीय मंजुरी प्राप्त झाली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
2: नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी संपूर्ण पूर हानीच्या नुकसान भरपाईबद्दल सर्वेक्षण पूर्ण केलं आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे नुकसान झालं ते भरून काढण्याकरता शासन काम करणार आहे. मी सुद्धा आढावा घेतला आहे. त्या आढाव्यामध्ये थोडी नुकसान भरपाईची त्या ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली, काही ठिकाणी थोडी झाली आहे. या सर्वांना कशी मदत मिळेल याची कारवाई मी करणार आहे.
0: महाराष्ट्र सरकारनं हिंसक अतिरेकी विचारसरणीचा प्रचार, कट्टरतावादाला प्रोत्साहन आणि दहशतवादी संघटनांच्या भरतीस चालना देणारे 114 प्रकारचे साहित्य जप्त आणि प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतलाय. या साहित्यामध्ये इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अल कायदा यांच्याशी संबंधित पुस्तकं, मासिकं आणि डिजिटल प्रचार साहित्याचा समावेश आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं जाहीर केलेला डेल्टा रँकिंग जानेवारी मार्च 2026 अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य, झोन आणि राष्ट्रीय स्तरावर महत्वाचं स्थान प्राप्त केलंय. राज्यस्तरावरच्या या तालुक्यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, 3 राज्यांच्या झोन स्तरावर अनुक्रमे तिसरा, चौथा तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 33वा आणि 36वा क्रमांक पटकावलाय. डेल्टा रँकिंगनुसार या तालुक्यांनी गावांमध्ये आरोग्य आणि पोषण सेवा, शैक्षणिक सुधारणा, शेतकरी सहाय्य आणि कृषी उपक्रम, सामाजिक विकास तसंच पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रभावीपणे कार्य केलं. देशभरात दिनांक 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि व्यापक लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजन करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्या असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांना चालना देणाऱ्या आष्टी तालुक्यात तालुक्यातील तळेगाव श्यामजीपंत इथं उभारण्यात येणाऱ्या 300 खाटांच्या सर्वसाधारण रुग्णालयाचं भूमिपूजन उद्या 8 ऑगस्ट रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. 155.84 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे जिल्ह्यासह परिसरातील ग्रामीण नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी वस्तुस्थितीशी विसंगत तसंच अन्य राज्यातील छायाचित्र गडचिरोलीतील असल्याचं भासवून खोटी माहिती प्रसारित केली जात असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय. अशा पोस्टमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची तसंच जिल्ह्याबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं कोणतीही माहिती खातरजमा केल्याशिवाय प्रसारित अथवा फॉरवर्ड करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केलंय. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बाजारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील रशिया व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्स ब्रिक्स बाजार उपक्रमाची संध्याकाळी आज सांगता होते आहे त्यावेळी ही माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 5029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. नागपूर इथल्या सुमारे 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा. आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा राज्यात प्रथम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं याप्रसंगी जारी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या

बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3000 अधिक विद्यार्थी तसंच 587 पीएचडी संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज पझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील रशिया व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती गुंतवणूकदार क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18 19-21 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22 21-15 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी एमएमआरडीएचे सिंगापूरच्या टेमसेक सुरबाना जुरोंग आणि मॅपबलट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे.
नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास

आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खाजगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील 5व्या दशकातील 6व्या समासातील पुढील श्लोक. एका छानशा गीताने, सुंदरशा गीताने आपण या दिवसाची सुरुवात करत आहोत.

जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास सहावा शुद्ध ज्ञान निरूपण नाम श्रीराम समर्थ चाळीसावा श्लोक गीत आहोत. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचित आता. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले, ते हे माझे जीवीचे गुज मी सांगेन म्हणतो तुझ. जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी. शिष्य म्लानवदे बोले, धरिले सुदृढ पाऊले, मग बोलू आरंभिले गुरुदेवे. अहम ब्रह्मासी महावाक्यम, येथीचा अर्थ अतर्क्ये, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. समर्थ सांगतायत की सद्गुरु वचन हाच वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे आणि तोच प्रत्यक्ष अनुभवलेलं ज्ञान आहे. जे माझ्या स्वामीचं अत्यंत गहन वचन आहे आणि ज्याने माझं अत्यंत समाधान झाले, ते हे माझ्या जीवींची गुज मी तुला सांगावं असं म्हणतो. जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आत्ता या क्षणीच सांगतो. हे ऐकताच शिष्याने गुरुची पावले सुदृढ धरली आणि तो दीनपणे बोलू लागला. तेव्हा मग गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मासी हे महावाक्य आहे, त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही. तो अर्थही मी तुला सांगतो आणि त्याच्या योगे गुरु शिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात.

ऐक शिष्या गीतीचे वर्म, स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन कीजेला आता, निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती येथान्वये, प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती, दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे, सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे, ज्ञानवन्ही प्रगटे तेणे दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे। समर्थ सांगतायत, गुरुदेव म्हणतात की हे शिष्या, येथे जे रहस्य आहे ते तू ऐक, तू स्वतःच ते ब्रह्म आहेस, याविषयी संदेह अथवा कुठलाही भ्रम मनात धरूच नकोस, नवविधा भक्तीमधलं मुख्य जे भजन आत्मनिवेदन ते मी तुला आता समग्र वर्णन करून सांगतो। विश्वोत्पत्ती होताना ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात त्या क्रमानेच ती कल्पांतात लय पावत जातात, आणि एवढंच नव्हे तर ती प्रकृती आणि पुरुष यांच्याही ब्रह्मात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात। सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो तोही राहत नाही, कारण मुळातच परमात्मा एकरूप असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे। जिथे सृष्टीचीच वार्ता नाही ती पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एकटे एक परब्रह्म तेवढे उरते, आणि मग पिंड ब्रह्मांड पाहू गेल्यास तिथे कसं दिसणार। ज्ञानवन्ही प्रगटे तेणे दृश्य केर आटे, ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्यावर त्या योगे दृश्यरूपी केर कचरा त्यात जुळून जातो, आणि मग सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते।

मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन असो गुरुचे ठाई अनन्यता तरी तुझं कायसे रे चिंता वेगळेपण अभक्ता उरोची नय उरोची नको आता ह्याची दृढीकरण भावया करी सद्गुरुभजन सद्गुरुभजने समाधान निमस्त आहे या नाव शिष्या आत्मज्ञान येणे पावीचे समाधान भव भयाचे बंधन समूळ मिथ्या देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने येर झारा भोगिल्याच भोगी. समर्थ सांगतात की साक्षात्कारानंतर जरी वृत्ती उद्भवली तरी ते जग सत्यत्वाने पाहत नसल्याने दृश्य प्रपंच असून नसल्यासारखा या प्रकारे सहजच आत्मनिवेदन होते. आणि जर तुझ्या गुरूंच्या ठाई अनन्यता असेल तुझी जर गुरूंच्या ठाई अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचं काहीच कारण नाही. कारण अभक्त जसा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो तसे तू स्वतःला गुरुपासून वेगळा समजूच नकोस. आता हे आत्मज्ञान दृढ करण्यासाठी तू सद्गुरुभजन कर. सद्गुरुभजन केलेस तर तुला निश्चितच समाधान लाभेल. शिष्या याला आत्मज्ञान असं म्हणतात. त्या योगेच पूर्ण समाधान प्राप्त होते आणि भवभयाचे बंधन हे वास्तविक समूळ मिथ्याच असते. शिष्याला गुरुदेव आत्मज्ञानाविषयी जे सांगतायत देहाभिमानामुळे जो जन्ममृत्यूच्या येरधारा पुन्हा पुन्हा भोगत राहतो देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमानाने येरझारा भोगिल्याच भोगी.

असुचहू देहा वेगळा, जन्म कर्मासी निराळा, सकळ आबाळ गुबळा, सबाय्य तू, कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव बुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणवनिया, शिष्या एकांती विसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा, अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी, शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करीसी इंद्रिये बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही. समर्थ सांगतात की हे लक्षात घ्यावं की आत्मा हा स्थल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारी देहाहूनही वेगळा आणि भिन्न आहे. जन्म, मरण, कुठलंही कर्म याचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. आणि या विश्वप्रपंचाला तू आत्मरूपाने सबाह्य व्यापलेला आहेस. वास्तविक पाहता येथे कुठल्याच जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे, म्हणजे मी देहच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे, स्वस्वरूपाचा विसर पडल्याने त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झाली आहे. आणि त्याच्यामुळे जन भुललेले आहेत. नित्यनेमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचे चिंतन करणं आणि त्यायोगे स्वस्वरूपानुभव घेऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांती आणि समाधान मिळेल. आणि असं केल्याने परमार्थ म्हणजेच आत्मज्ञान दृढ होईल असे गुरुदेव शिष्याला सांगतात. अखंड श्रवण मनन घडलं तरच पूर्ण समाधान प्राप्त होतं. आणि अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की अंगी तीव्र वैराग्य संचारतं. गुरुदेव शिष्याला सांगतायत की तू जर स्वच्छंदपणे इंद्रियांना मोकळं सोडलंस, मुकाट सोडलंस, तर ते उशृंखल होतील आणि मग तुझ्या मनातली तळमळही जाणार नाही.